वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु, हे गुरु,

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु

मुख बोले हर मुखे सदा सदा जानो ते सुखी एको एक एक पछाने तुझके सोचे जाने नाम संग जिसका मन माने ना त्रेंद्रंजन जाने